0: सगळं पण आता मला इकडं व्यवसाय नाही.
1: आय स्टार्टेड लर्निंग द तारपा वेन आय वॉज 10 to 12 इयर्स ओल्ड. दिस एन्शियंट आर्ट इज अ मॅटर ऑफ प्राईड फॉर अस आदिवासीज अँड वी हॅव प्रिझर्व्ड इट.
2: माय मामा when he came to know that I too have hemophilia, he used to tell me he should become a doctor or do some research in this field.